शुभ प्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 4 जून 2026. यावेळी सकाळचे 5:58:40 झालेली आहेत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजता आहेत. काही क्षणांतच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: नमक देना शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता
1: तो
0: है।
1: ऐसा बोलो ना,
0: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान। ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन। आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बदललेली खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तर ऐकायला विसरू नका।

FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे बदललेली खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तर ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

0: हंसी की यादें, सुकून की हवा, यही तो है सुबह की दवा। तो श्रोताओं, ये था आज का हेलो मेरी पसंद प्रोग्राम। अगले शुक्रवार हम करेंगे आपके फोन कॉल्स का इंतजार दोपहर 12 से 12 बजकर 45 मिनट तक। हमारे फोन नंबर्स नोट करें 6940067 तथा 2560101 और 2529266। तो श्रोताओं, अब इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता सतीश रेवे, इनके साथ मैं सारिका आपसे आज्ञा चाहती हूँ। फिर मिलते हैं अगले प्रोग्राम में, तब तक नमस्कार।
1: फोन इन प्रोग्राम अभी आप सुन रहे थे हेलो मेरी पसंद। FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं। श्रोतेओ, हेलो डॉक्टर या लाइव फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन। आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तर ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। यावेळी 9 वाजता आहेत आमचा यानंतरचा कार्यक्रम, काही क्षणांतच मुंबईहून।

0: कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक।
1: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: लवकर टिफिन पॅक करा राजू। मोबाईल सोड।
6: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे।
7: आला, लगेच कॉल करतो।
5: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
7: मग योग्य नंबर
5: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
7: तुम्ही तर वाचवलं ताई।
5: कामापासून नाही।
8: आरबीआय म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: सुनिए एक खुशखबरी।
1: कहिए ना।
0: आ गया है मौका सखियों को अपनी बात कहने का। सखियां फोन पर हमसे बताएं अपने दिल की बात और फरमाइश करें अपने पसंदीदा गानों की। सखियों के लिए सखियों द्वारा प्रस्तुत किया जाने वाला आप सबका पसंदीदा कार्यक्रम हेलो सहेली। इस कार्यक्रम की रिकॉर्डिंग होगी प्रत्येक मंगलवार को दिन में 11 बजे से 12 बजे के बीच। हेलो सहेली कार्यक्रम का प्रसारण होगा प्रत्येक शुक्रवार को दिन में 3 बजे से सिर्फ विविध भारती पर। रिकॉर्डिंग के लिए नोट कर लीजिए हमारा टेलीफोन नंबर 022।
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज या कार्यक्रमाचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोतेहो नमस्कार। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका आणि तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत गणेशा हार्ट केअर सेंटरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। तुम्हाला जर बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका या विषयावर काही प्रश्न असतील, शंका असतील, तर लगेच फोन करून विचारा। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी किंवा मोबाईलवरून कॉल करणाऱ्यांनी 0712 हा STD कोड नंबर लावावा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर। चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। डॉक्टर ऋषिकेश उमाळकर खूप खूप स्वागत तुमचं।
3: नमस्कार।
2: बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका असा आपला विषय आहे, तर कमी वयात हृदयविकाराचा त्रास याचं मुख्य कारण खाद्य संस्कृती आहे असं म्हणता येईल का?
3: हो, आपण असं म्हणू शकतो। आपण एक बघितलंय की कमी वयामध्ये किंवा तरुण वयामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतीय लोकांमध्ये हे प्रमाण थोडं जास्त दिसतं।
2: हो,
3: कुठेतरी याच्यासाठी जीवनशैली, म्हणजे हृदयविकार हा शेवटी जीवनशैलीचाच आजार आहे आणि जीवनशैलीमध्ये

0: सगळ्यात महत्वाचा पॅटर्न हा खाद्य तुमचं खाण्याचं सवयी कशा आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यासोबतच तुम्ही व्यायाम करता नाही करता, तुम्ही किती रेस्ट घेता, तुम्ही किती टेन्शन घेता, या सगळ्या गोष्टी त्यात इम्पॉर्टंट असतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही तुमची खाण्यापिण्याच्या सवयी आहे किंवा तुमची खाद्य संस्कृती आहे. मग आता जेव्हा खाद्य संस्कृतीविषयी आपण बोलू तर आज तुम्ही आणि मी 90s मध्ये म्हणजे आजपासून 20-25 वर्षांआधी ज्या पद्धतीने खायचो किंवा आपलं जे डेली खाणं पिणं होतं आणि आजचं जे खाणं पिणं आहे याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्या सगळ्यांनाच एकदम व्यवस्थित जर 5 मिनिटं बसून आपण विचार केला तर सगळ्यांनाच लक्षात येतात. पण नेमके याच्यामधले कोणते कोणते फरक जे आपल्याला धोकादायक ठरायला लागलेले आहेत याच्याविषयी खरं तर आज आपण बोलणार आहोत आणि यांना आपण कसं कमी करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जे स्वतः फॉलो करत आहोत ते बरोबर आहे का? आपण खाद्य संस्कृती किंवा खाण्याच्या सवयींप्रमाणे हृदय आरोग्याशी काही कॉम्प्रोमाइज तर करत नाही ना, हे कसं ओळखायचं आणि त्याला कसं ठीक करायचं याच्याविषयी खरं तर आज आपल्याला जनजागृती करायची आहे.
1: बरोबर. नक्की काय बदल झालाय म्हणजे लाईफस्टाईलमध्ये आणि खाद्य संस्कृतीमध्ये?
0: बघा, सगळ्यात महत्वाचा ड्रास्टिक फरक हा झालेला आहे ना की लाईफ खूप फास्ट होऊन गेली.
1: बरोबर.
0: आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्टंट हव्या आहेत. जुन्या काळी आपण इतके वेळा हॉटेलमध्ये जायचो का जितके वेळा आपण आता जातो? नाही जात. 90s मध्ये आपण एखाद वेळा महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून काही एखादं ओकेजन असेल त्यावरती फक्त तेव्हा आपण हॉटेलमध्ये जायचो. आणि त्यावेळेला हे जे फास्ट फूड सगळं जे आहे, पिझ्झा, पास्ता किंवा कुकीज किंवा बर्गर्स किंवा मग काही कुठे कॉफी शॉप्स मध्ये वगैरे आपण जातो, हे सगळं त्या काळी तितकं नव्हतं जितकं आता झालेलं आहे.
1: चहा कॉफी पण आपण बाहेर शक्यतो नव्हतंच घेत.
0: येस. तर आता या सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण की मॉडर्नायझेशन झालं, आपल्या लाईफ खूप फास्ट झाली, प्रत्येकाजवळ या गोष्टींसाठी देण्यासाठी टाइम कमी होऊन गेला आणि त्याच्याजवळ असलेला कामाचा व्याप खूप वाढून गेला. म्हणजे फॅमिली मधला प्रत्येकच व्यक्ती काही ना काही काम करतो, त्याच्यामुळे कोणाजवळ तेवढा वेळ राहिला नाहीये आणि अपुऱ्या वेळामुळे हे सगळं या ट्रॅकवर चालू होऊन गेलं की आपण जे काही पॅकेज फूड आहे किंवा मग जे आपण रेडीमेड ज्या गोष्टी मिळणार आहे त्याच्यावरती आपण लवकरात लवकर जातो कारण ते इझी सोल्युशन्स आहेत. आपल्याजवळ तेवढा वेळ काढून गोष्टी आणणे, घरी बनवणे या गोष्टींसाठी वेळ नाही राहिलेला. दुसरी गोष्ट ही झाली की इझिली ऑनलाईन ऍप्स अवेलेबल आहे ज्याच्या थ्रू आपण ऑर्डर करू शकतो, एका क्लिकवरती गोष्टी घरी येऊ शकतात. त्या सगळ्या बदलत्या गोष्टींमुळे, त्या सगळ्या तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही खाद्य संस्कृती बदललेली आहे. आता याच्यामध्ये नो डाऊट की प्रत्येकाला काम करावं लागणार, लाईफ आहे म्हटल्यानंतर काही ना काही आपलं दिनचर्या, आपलं म्हणजे जीवन चालवण्यासाठी जे काही काम करायचं आहे, जे काही जॉब करायचा आहे तो करावाच लागणार, त्यातून वेळ कमी मिळणार आणि हे सगळं होणार. पण त्यातल्या त्यात याच्यात आपण कुठे काय चेंज करू शकतो याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे
1: प्रत्येकानेच. एक कॉल आलाय, बघूया. हेलो.
2: हेलो. नमस्कार डॉक्टर साहेब, अरुण वाघ बोलतोय सर.
0: नमस्कार, बोला
2: सर. मला एक विचारायचं, जसं आता रिफाईन तेल खूप आता म्हणजे पॅकेटमध्ये भेटते, ते तेल पहिले जुने काळी आपल्याला घाणीचं तेल भेटत होते, ते हृदयासाठी रिफाईन तेल किती घातक आहे हे सांगाल? म्हणजे आपण जे मिलेट ग्रेन म्हणजे जे भरड धान्य हे याचं प्रमाण आता आजकाल कमी आहे, पॉलिशवाले सगळं अन्न भेटते. हा जो खाद्य संस्कृतीमध्ये बदल झाला तर याच्यामुळे हृदयाला किती त्रास होऊ शकतो?
0: बरोबर प्रश्न तुम्ही चांगला विचारला. बघा, जे रिफाईंड ऑइल असतं त्याच्या पेक्षा कच्ची घाणीचं तेल हे जास्त प्रिफर्ड असतं कारण त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचं प्रमाण जास्त असतं, जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते जास्त असतात आणि आपण जे रिफाईन तेल आणतो त्याच्यामध्ये जे चांगले घटक असतात ते थोड्याफार प्रमाणात कमी होतात. पण या सगळ्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल तुम्ही वापरत आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की ते तुम्ही किती वापरत आहे आणि कसं वापरत आहे. तेल कोणत्याही पद्धतीचं तुम्ही वापरलं तरी त्याचं प्रमाण हे कमीच असायला हवं, एक. आणि दुसरी गोष्ट, त्याला वारंवार गरम करून जे तुम्ही तळता त्याच्यामुळे तुमच्या घरात आलेलं तेल चांगलं जरी असलं तरी ते वारंवार जर तुम्ही गरम केलं तर ते खराब बनतं, म्हणजे त्याच्यातले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात आणि तुमचं खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. म्हणून ज्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी दिलं, पण त्याला तितकं महत्व नाहीये. ते तुम्ही किती वापरता आणि कसं वापरता याला जास्त महत्व आहे, हे लक्षात घ्या. आणि या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपल्या खाण्यापिण्यामध्ये करा, म्हणजे तुम्हाला नुकसान कमी होईल. राहिली गोष्ट तुम्ही जे म्हटलं की कोणत्याही गोष्टी ज्या पॉलिश्ड आल्या किंवा जे काही आलं, तर बघा या सगळ्याचा एक मोठा कन्सेप्ट आहे.

0: याच्यामध्ये ट्रान्सफॅट हा एक प्रकार आहे. म्हणजे आपलं टोटल जे जेवण आपण जेवायचं हे रेडीमेड पॅकेट्समध्ये टाकण्याचा आपण जो प्रयत्न केला, कारण की लाईफ फास्ट झाली, लोकांच्या गरजा तशा झाल्या की त्यांना रेडीमेड अन्न हवं होतं, आणि म्हणून हे सगळं उत्पन्न झालं, म्हणून हे संशोधन झाले आणि या पद्धतीचे सगळे फूड्स बाहेर आले,
1: मागणी तशी येत गेली
0: आणि म्हणून हे होत गेलं. आता या सगळ्या फूड्समध्ये काय होतं की मिठाचं प्रमाण जास्त असतं, कारण की त्यांना प्रिझर्व करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त असतं. ट्रान्सफॅट म्हणजे थोडक्यात असं फॅट की जे आपल्या हृदयासाठी घातक आहे किंवा ते आपलं बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतं. पण हे ट्रान्सफॅट जे असतं हे जास्त दिवस टिकतं ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल फॅट, आणि याला टेस्ट चांगली असते.
1: अच्छा,
0: म्हणजे शेवटी आपलीच ती गरज होती की आपल्याला रेडीमेड फूड हवं होतं, आणि त्या पद्धतीने मग शेवटी सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. म्हणून सगळ्या पॅकेज फूड्समध्ये ट्रान्सफॅट वाढलेलं आहे, मीठ वाढलेलं आहे, परिणामी तुमच्या शरीरात जाणारं ट्रान्सफॅट आणि मीठ वाढतं, त्याच्यामुळे तुमचं बीपी वाढतं, त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, आणि अल्टिमेटली हा हृदयविकाराचा धोका वाढतो. सो इन ज्याही गोष्टी तुम्ही पॅकेजमध्ये आणता त्या गोष्टींच्या पॅकेटवरती काय लिहिलेलं आहे हे वाचणं, ते चाचपडून त्याला युज करणं गरजेचं आहे. असं आजच्या जगात आपण म्हणू शकत नाही की तुम्ही पॅकेज फूड आणणं बंद करा. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण की तुम्हाला तुमचे दैनंदिन कंपल्शन्स असतातच, पण तुम्ही कोणत्या गोष्टी घेत आहात आणि त्याची किती क्वांटिटी तुम्ही यूज करत आहात याला तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकता. तर ती सवय लावायला हवी.
1: हो, एक श्रोता आहेत कॉलवर. हॅलो
2: डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की आम्ही दर महिन्यात 3 वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणतो, रँडमली सिलेक्ट करतो, आणि प्रत्येक दिवशी ते 3 तेलांचं थोडं थोडं मिश्रण करून आम्ही म्हणजे भाजीला फोडणी देणं किंवा तळणाचे पदार्थ करणं असं करतो. तर हे योग्य आहे का? कारण असं म्हटलं जातं की एका प्रकारचं तेल कॉन्स्टंटली वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, किंवा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरायला पाहिजे, पण एका दिवशी 3 प्रकारचे तेल मिक्स करून त्याच्यात फोडणी वगैरे दिली तर हे कितपत योग्य आहे?
0: बघा, तुम्हाला जी माहिती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं तेल चेक करायला चेंज करायला पाहिजे हे एकदम बरोबर आहे. रोज ते चेंज करून किती फरक होतो याच्याविषयी कोणतीही स्टडी झालेली नाही, त्याच्यामुळे मी त्याचं सायंटिफिक उत्तर नाही देऊ शकणार जे तुम्हाला माझ्याकडून एक्सपेक्टेड आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण म्हणजे तेल चेंज करून किंवा काही करून अल्टिमेटली जर त्याचा यूज तळीव पदार्थ बनवून खाण्यासाठी करत असू तर त्याचा आपल्याला खूप काही फायदा होणार नाही. म्हणजे जनरली असं रिकमेंडेड आहे की तळीव पदार्थ तुम्ही जेवढे अवॉइड केले तेवढे बेटर आहे. तुम्हाला खूपच आवडत असेल तर कंट्रोल्ड मात्रामध्ये तुम्ही महिन्यातून एखाद वेळेला त्याचं सेवन करू शकता. पण तुम्ही असं सगळं एकत्र करून सगळं करून रोज जर कराल तर ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल. सो पद्धत तर महत्वाची आहेच, पण त्याबद्दल त्यासोबत क्वांटिटी पण महत्वाची आहे. आणि मी आधी पण या कार्यक्रमात तुमच्या माध्यमातून सांगितलंच की कोणतं तेल आणि कसं तेल वापरता त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने तुम्ही ते वापरता आणि किती वापरता हे महत्वाचं आहे. बॉइलिंग करणं, त्याला हीट करणं, त्याचं तळीव पदार्थांसाठी वापर करणं हे शक्यतो टाळलेलं बरं.
1: एकदा तळण झालं
0: की तेल पुन्हा गरम नाही करायला पाहिजे. अशा तळणासाठी तुम्ही चांगल्या तुपाचा वापर करू शकता, कारण की त्याचा मेल्टिंग पॉइंट स्टेबल असतो आणि प्रॉब्लेम येत नाही.
1: बरोबर आहे. तळण झालेलं तेल पुन्हा वापरणे जास्त धोका असतो,
0: ते जास्त धोकादायक असतं रादर देन कोणतं तेल वापरता.
1: गृहिणी असं प्रिफर करतात की तेल आता वाया जाईल, त्यापेक्षा
0: त्याच्याविषयी मी थोडस हे सांगू इच्छितो की जे कोणते तेल आपण आणू मार्केटमधून इरिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रँड किंवा इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रोसेसिंग वगैरे, कसं असतं की ते तेलामध्ये जे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात म्हणजे चांगले जे कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक असतात ते एका बॉइलिंग नंतर सॅच्युरेटेड होऊन जातात, हायड्रोजनेटेड होऊन, त्याला हायड्रोजनेशन म्हणतात त्याचं, त्याच्यामुळे ते खराब बनतात, त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याच्यामुळे ज्या तेलाचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे किंवा जे तेल स्टेबल नाही आहे ते खूप जास्त गरम नाही करायला पाहिजे किंवा वारंवार ते गरम नाही करायला पाहिजे किंवा वारंवार त्या एकाच तेलामधून तळण्याचे पदार्थ नाही काढले पाहिजे. मग तुम्ही करू काय शकता तर आपलं चांगलं तूप जे असतं ते स्टेबल मानलं जातं हाय टेम्परेचरला सुद्धा, ते तुम्ही गरम केलं किंवा त्याच्यात तळण केलं तर त्याच्यामधले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स तितके सॅच्युरेटेड मध्ये कन्व्हर्ट होत नाही किंवा तितके खराब होत नाही. म्हणून अशा गोष्टींसाठी चांगलं तूप प्रिफर करायला पाहिजे,
1: तळणाचं तूप वापरलं तर चालतं. एक श्रोते आहेत. हॅलो.
3: हा सर, माझे 2 क्वेश्चन आहे. हॅलो.
0: बोला.
3: एचडीएल साठी काय करू शकतो आपण वाढायला, आणि

0: प्रकृतीमध्ये. तर याच्यामध्ये एक तर अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे आपल्या बॉडीचं एजिंग करण्यासाठी थांबवतात किंवा आपल्याला मदत करतात, ते कॅन्सर प्रिव्हेंशन किंवा कॅन्सर न उधळण्यासाठी सुद्धा हेल्प करतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये फायबर्स असतात, त्याच्यामुळे आपली ओव्हरऑल पचनक्रिया ही व्यवस्थित राहते. त्याच्यानंतर जर याच्यात जी शुगर आहे ती त्या फायबरसोबत मिक्स होऊन गेल्यामुळे तिचा जो पीक आहे तो एकदम सडन पीक येत नाही आणि बॉडीला तेवढा डॅमेज होत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि जीवनसत्व असतात जे नॅचरली त्यात अवेलेबल असतात. सो यांच्यापासून होणारा फायदा खूप जास्त आहे. तुम्ही म्हणाल की शुगरची गरज आहे म्हणून तुम्ही एक ऍपल खाता आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक कॉन्सन्ट्रेटेड बिव्हरेज पिता किंवा एखादा केक खाता, या दोन मध्ये खूप डिफरन्स आहे हे समजून घ्या.
1: गोड पदार्थ
0: तुम्ही जो गोड तुम्ही ऍपल मधली जी शुगर घेत आहे ती नैसर्गिकरित्या बनलेली आहे, ही तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर टाकून बनवलेली आहे. याच्यामध्ये फायबर्स आहे ऍपलमध्ये, त्याच्यामुळे त्याचा येणारा पीक हा स्लो सस्टेन राहिलाय, तो आपल्या हृदयासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी चांगला राहिलाय. केक मधला जो आहे तो हानिकारक राहिले आणि या सगळ्यासोबत त्याच्यातून येणारं ट्रान्सफॅट जे अजून तुम्हाला प्रॉब्लेम करणार आहे ते वेगळं, ऍपलमध्ये येणारे फायबर ते तुमच्यासाठी जास्त बेटर राहणार आहे. असं हे सगळं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे.
1: एक कॉल आहे आणखी. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला
2: मॅडम. मी नंदा बोलत आहे नागपूरवरून. सर ते तळण काढलं काल, तर अर्धा किलो तेल उरलं, तर काही हे आहे का भाज्या गिज्या केल्या 2-3 दिवस तर चालेल का सर?
1: आत्ताच आपण बोललो या विषयावर.
0: ऍक्च्युली ते रिकमेंडेड नसतं, त्याच्यामध्ये तुम्ही हेच करू शकता की तुम्हाला तळण करायचं तर मग तुम्ही चांगल्या तुपाचा वापर करू शकता. आता तुम्ही जे तेल जे कोणतं आणलं असेल त्याच्यात समजा एक नाही, त्या विषयावर मी जाणार नाही, एक जनरल तेल या विषयावर मी बोलत आहे की समजा त्याच्यामध्ये एक 10% हानिकारक घटक असतील आणि 70-80% चांगले घटक असतील. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी उदाहरण देतोय, तर तुम्ही जे बॉइलिंग त्याचं केलं किंवा त्याच्यात जे तळण केलं त्याच्यानंतर त्यातलं जे 10% खराब आहे ते 20-30% वर चाललं जातं आणि तुम्ही जे 70-80% जे चांगलं होतं ते 50-60% येऊन जातं. मग असं तेल कन्झ्युम करणं थोडंसं आपल्यासाठी डिफिकल्ट होऊन जातं. याच्यामध्ये कंपनीचा किंवा कोणत्या पद्धतीने ते बनलेलं आहे किंवा कोणत्या पॅकेटमध्ये आहे याचा संबंध नाही. याचा संबंध तुम्ही त्याला घरी हीट केलंय, त्याला त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत नेलंय, त्याच्यामुळे त्याच्यात हायड्रोजनेशन झालेलं आहे, याच्याशी त्याचा त्या प्रक्रियेशी त्याचा संबंध आहे.
1: तेल कोणतंही असो तळणाचा वापरण्याची,
0: हा किंवा ते एकदा तळणासाठी युज केलं तर मग ते दुसऱ्या ठिकाणी युज नका करू, किंवा तुम्ही तळणासाठी चांगलं तूप युज करा कारण नैसर्गिकरित्या त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, ते तेल हीटला जास्त स्टेबली हँडल करू शकतं.
1: बरोबर. गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा विषय आहे बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529266, STD कोड नंबर 0712. डॉक्टर मघा एक फोन आला होता आणि त्यांनी दोन प्रश्न विचारले, त्यातला एक होता भरड धान्याविषयी, तर तो आपला मुद्दा राहून गेला. पण एक फोन आलेला आहे आपण बघूया श्रोते काय म्हणतात. हॅलो.
3: हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. मला डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता. सर माझा मित्र 65 वर्षाचा आहे, त्याचं 1.5 वर्षापूर्वी बायपास झालं. बायपास झालं आणि आता त्याला जवळपास 4-5 महिन्यापासून सर त्याच्या पायावर सूज येते आहे. त्याला हे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं वजन कमी झालं होतं, 60 वर आलं होतं त्याचं, 80 होतं 85, पर ते वाढलं आणि 80 वर गेलाय आणि तो निराश झालेला आहे सर आणि पायांवर सूज येते आहे. तर मी त्याला म्हणतो की तू डाएट एकदम कमी कर 50% आणि फळांवर जास्ती राहा, फळ आणि कच्चं वगैरे, कारण मी स्वतः माझं वजन खूप कमी केलेलं आहे. मी कच्चं आहार खूप घेतो, जवळपास 30-40% मी आहारामध्ये केलाय. माझे ऍक्सिडेंट झाले, माझंही 65 वर्ष आहे. तर सर मला काय म्हणजे काय त्याला सुचवत काय, तो निराश झालेला आहे सर.
0: नाही, सगळ्यात पहिले तर त्यांचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांना कन्सल्ट करायला पाहिजे की बॉडीमध्ये नवीन काही प्रॉब्लेम तर नाही होत आहे, हार्टचं पंपिंग कमी होत नाही आहे, काही गोळ्यांमुळे सूज येते आहे का, किंवा मग थायरॉइड पार्शियली ट्रीटेड आहे का. आणि जेव्हा डॉक्टरांनी सर्टिफाय केलं की बाबा याच्यामध्ये कोणताही आतमध्ये आजार नाही आहे ज्याच्यामुळे ही पायावर सूज येते आहे, हे एकदा क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही हे जे खाण्यापिण्याचे सगळ्या सवयी बदलून प्रयत्न करू शकता. पण पहिले दुसरा काही आजार

0: सुरू नाही आहे हे रूल आउट करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी ज्या डॉक्टरना ते दाखवतात त्यांचा एक वैद्यकीय सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर. तरुण पिढी आता बरीच फास्ट फूडकडे वळते आहे, त्यांची खाद्य संस्कृतीच थोडी बदलत चालली आणि कुठेतरी पालकही ते काही प्रमाणात ऍक्सेप्ट करत आहेत, तर त्यांना काय सांगता येईल?
0: नाही, हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला. आपण ट्रान्स फॅट असो, फास्ट फूड असो, याच्याविषयी बरंच बोललो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स विषयी बोललो, त्याच्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स विषयी बोललो, जे काही ड्रिंक्स अवेलेबल आहेत, कोल्ड ड्रिंक्स म्हणा, कोल्ड कॉफी म्हणा, त्याच्याविषयी बोललो. पण आपण एक महत्वाचा विषय याच्यात अजून बोलायचा राहून गेलो की खाद्य संस्कृतीमध्ये जे आपण पदार्थ कन्झ्युम करत आहोत ते चेंज झाले आहेत, ते ठीक आहे. पण त्याच्यासोबत एक अजून गोष्ट चेंज झालेली आहे, ती म्हणजे की आपल्या वेळा खूप हॅफेझार्ड होऊन गेलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: पहिले आपण जसं सगळेजण सोबत बसून जेवायचो,
1: आधी जेवणाची वेळ,
0: घरातले वेळ ठरलेल्या होत्या जेवणाच्या. आता तसं नाही राहिलं ना, कोणाची तरी नाईट शिफ्ट असते, मग तो रात्री 2 वाजता जेवतो, कोणाला तरी काम असतं तो 10 घरी आल्यावर 11 जेवतो, कोणी लवकर येतं तो आधी जेवून जातो. असं ते सगळं जे चेंज झालेलं आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे जेवणाच्या वेळा आणि जेवणाची क्वांटिटी हा सुद्धा एक खूप महत्वाचा म्हणजे प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे.
1: काय खाताय तितकंच महत्वाचं केव्हा खाताय.
0: त्याच्यासोबत आता सोशल मीडियावरती एवढं कंटेंट अवेलेबल आहे आणि वेगवेगळे डाएट पॅटर्न्स, वेगवेगळे त्याचे एक्सपेरिमेंट्स अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सुद्धा मेजॉरिटी ठिकाणी काय होतं की तज्ञांचा सल्ला न घेतल्यामुळे काहीतरी केला जातं आणि त्यांनी अजून प्रॉब्लेम होत आहे. सो कुठेतरी एक गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की बाय एंड लार्ज 2 ते 3 वेळा आपण जे काही जेवण घेतो ते आपल्या पोटाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायला हवं. आपलं पोट त्याच्याविषयी इंडिकेशन आपल्याला नक्कीच देतं. आणि त्याच्यासोबत तुम्ही लेट नाईट इटिंग जेवढं अवॉइड केलं तेवढं तुमच्यासाठी बेटर राहू शकतं. म्हणजे खूप रात्री लेट तुम्ही जे खाल ते अल्टिमेटली तुम्ही झोपणार, रेस्ट करणार, त्याच्यामुळे ते टोटली तुमचं कार्बोहायड्रेट आणि फॅटमध्ये कन्वर्ट होणार आणि त्याचे तुमच्या बॉडीवरती खूप सारे दुष्परिणाम होणार. त्याच्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजे. गोड तुम्हाला खायचं असेल, तुम्हाला शुगर नसेल, तर नो डाऊट तुम्ही खाऊ शकता. पण ते तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला खायला पाहिजे. आता बरेचदा एक अजून तुमच्या माध्यमातून, जसं आंब्याचा सीझन आहे, बरेच डायबेटिक पेशंट्स आम्हाला विचारतात, तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आंबा खाऊ शकता पण 3-4 गोष्टी पाळा. एक तर आंबा कापून खा, म्हणजे त्यातले फायबर सुद्धा तुम्हाला भेटतात. दुसरं, जर तुम्ही एक आंबा खात असाल तर अर्धा खा, म्हणजे क्वांटिटी कमी करा.
1: तिसरं,
0: तुम्ही त्याला खायचं असेल तर सकाळी किंवा दुपारच्या वेळेला खा, म्हणजे तुम्ही दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला पचवू शकता. चौथं, रात्री जेवणानंतर आंबा मुळीच खाऊ नका. आणि पाचवं, जर तो खातच आहात तर त्याच्यासोबत फायबर किंवा दुसरं आपलं त्याच्यात फायबरचा सोर्स आहे, जसं नट्स आहेत किंवा मग एग्ज आहे, हे त्याच्यानंतर किंवा आधी कन्झ्युम करा, म्हणजे त्याच्यामधून येणारा शुगरचा स्पाईक जो आहे तो थोडा कंट्रोल होऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी चेंज करणं गरजेचं आहे, जे होत नाहीये. लेट नाईट जंक फूड खाणं होत आहे ते खूपच घातक ठरतं.
1: एक कॉल आहे. हॅलो
2: सर, युवराज पाटील नागपूरहून बोलतो.
0: बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की खाण्यापिण्यापेक्षाही म्हणजे समजा सायंकाळचं जेवण आहे, पूर्ण कुटुंब तुमचं मोबाईल बंद करून, टीव्ही बंद करून समजा गप्पा गोष्टी करत समजा जेवत आहेत आणि चर्चा करत आहेत, तर याचा परिणाम हार्टवर आणि शरीरावर किती प्रमाणात पडू शकतो?
0: याचा परिणाम ओव्हरऑल तुमच्या जीवनशैलीवरच खूप चांगला पडू शकतो. जर सर्वांनी मोबाईल बंद केला आणि पूर्ण फॅमिली जर एकत्र बसून जेवली तर त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीत जी पॉझिटिव्हिटी येईल आहे ती खूप हे राहील आहे. पण आता म्हणजे तुमच्या माध्यमातून बोलणं खूप सोपं आहे, हे जर मी माझ्या घरी इम्प्लिमेंट करायचं म्हटलं तर मलाही पॉसिबल नाही आहे. कारण प्रत्येकाचे आपले कामं आहेत, प्रत्येकाला आपले क्लासेस, मुलांचे क्लासेस आहेत, घरच्या मोठ्यांना कामं आहेत आणि अजून ज्येष्ठ लोकांना त्यांच्या औषधांच्या वेळा आहेत. या सगळ्यामुळे कसं झालेलं आहे की ते थोडंसं डिफिकल्ट होऊन गेलेलं आहे. जर कोणी करू शकत असेल तर ते अतिउत्तम आहे, अतिउत्तम आहे. त्यात काही
1: शक्य असेल तर निदान 10 मिनिट हा वेळ काढावा.
0: जर होत असेल तर खूपच शक्य आहे, चांगलं आहे ते.
1: बरोबर. आणखी एक विचारायचं होतं की आधी आपल्या जेवणामध्ये गोडाचं प्रमाण फक्त सणवारी असायचं, पण आता एक पद्धत झाली आहे असं की आता उन्हाळ्यात रोज एक आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे, अशा प्रकारचं जीवनशैली बदलत चालली आहे, तर ते किती हानिकारक आहे की रोज थोडंफार गोड खाल्लंच जातं?
0: ते तर हानिकारक आहे, तोच तर आपला टॉपिक आहे की अल्टिमेटली आईस्क्रीम काय आहे. आईस्क्रीम आर्टिफिशियल स्वीटनर्सनी बनलेलं नवीन हे आहे, हे नैसर्गिकरित्या अवेलेबल गोड नाही आहे.
1: बरोबर.
0: नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये आईस्क्रीम मध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण जास्त, त्यात तुम्ही ते रात्री जेवणानंतर खाता आणि सरळ जाऊन झोपता, त्याच्यामुळे त्याचं होणारं फॅट मधलं कन्वर्शन आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणं हे डायरेक्टली रिलेटेड आहे आणि ते हृदयरोगाशी रिलेटेड आहे.

0: आणखी एक की आधी जेवणात पानामध्ये कोशिंबीर किंवा सलाद, हा सलाद म्हणण्यापेक्षा कोशिंबीर हे एक कंपल्सरी पदार्थ होता, तर आता तो लोप पावत चाललेला आहे असं वाटतं. तर ते किती गरजेचं आहे आपल्या श्रोत्यांना थोडं तुम्ही सांगाल.
1: हो, त्याचा खूप चांगला परिणाम होतो कारण की त्याच्यामध्ये फायबर्स असतात एक. त्याच्यानंतर ते खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्याला भूक मिटल्याची एक फिलिंग येते, त्याच्यामुळे एक्सेसिव्ह कॅलरीज अवॉइड होतात आणि आपल्या जेवणात जे काही गोड जाता येते त्यामधल्या फायबर सोबत गेल्यामुळे त्याची जो पीक येतो शुगरचा आणि त्याच्यामुळे बॉडीला जी इजा होते ती होत नाही. सो सॅलड हे इन एनी केस खूपच महत्वाचं आहे. आता मला असं वाटतं टू समराइज सगळ्यांसमोर मी हे सांगू इच्छितो की आपण हे जे काही डिस्कस केलं याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही सगळं बंद करून टाका आणि डायरेक्टली फक्त फ्रुट्स आणि हिरव्या पालेभाज्याच खा. ते प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे. पण आपण इतकं नक्कीच करू शकतो की आपण किती वेळा बाहेरचं खात आहोत, त्याच्यानंतर आपण आईस्क्रीम म्हणा किंवा बाकी बेकरी प्रोडक्ट्स म्हणा याचं कन्झम्पशन किती क्वांटिटीमध्ये करत आहोत याच्यावर नक्कीच कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर आपण रोज हे खाण्यापेक्षा हप्त्यातून एक दिवस किंवा महिन्यातून दोन वेळा असं काहीतरी त्याचं प्रमाण ठरवू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. बाहेरून येणाऱ्या गोष्टी आपण टोटली अवॉइड नाही करू शकत बिकॉज प्रत्येकाचे आपले जीवनशैली रिलेटेड कंपल्शन्स आहेत. पण ऍटलीस्ट त्या गोष्टी येताना त्याचं पॅकेटच्या मागे जे लिहिलेलं आहे ते इन्स्ट्रक्शन्स वाचण्याची सवय लावली तर त्यातल्या त्यात काय बेटर राहिले आपल्या आरोग्यासाठी याची एक चॉईस करणं आपल्यासाठी सोपं होईल आणि त्याची क्वांटिटी आपण त्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवण्याचा पण प्रयत्न नक्कीच करू शकू त्याच्यामुळे.
0: पर काही अगदी आता जाता जाता एक छोटासा प्रश्न की तरुण पिढी ऐकतच नाही, ते त्यांच्या वेळा सांभाळत नाहीत, खाण्याचे प्रकार आपण जे म्हणतो तसे फॉलो करत नाहीत, तर त्या पालकांसाठी त्या मुलांसाठी जाता जाता काय सांगाल.
1: नाही बघा, तरुण पिढी फार हुशार आहे असं नाही आहे की तरुण पिढी ऐकत नाही, फक्त आपल्याला त्यांची सांगण्याची जी पद्धत आहे ती बदलावी लागेल. तुम्ही आजचा तरुण हा सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहे. जर अशा पद्धतीचे पॉडकास्ट त्यांनी जर बघितले किंवा अशा पद्धतीचं कंटेंट जर त्यांनी सायंटिफिक माणसांकडून जर कन्झ्युम केलं तर त्यांना हे नक्कीच कळेल की हे या पद्धतीने करायला पाहिजे आणि आपण जे करत आहोत हे चुकीचं होते. मग त्यांना जेव्हा ते पटेल तर ते स्वतःहूनच त्याला इम्प्लिमेंट करतील, असं काही नाही आहे की ते ऐकतच नाही. बेसिकली त्यांची वागण्याची पद्धत किंवा त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे, त्यांना ते सायंटिफिकली पटवून सांगितल्याशिवाय त्यांना ते इम्प्लिमेंट नाही होणार,
0: त्यांच्या भाषेत सांगावं लागेल. तर एकंदरीत आता आपल्याला थोडीशी खाद्य संस्कृती आपली सुधारायला हवी आपल्या हृदय विकारा.
1: छोटे छोटे फरक आपण केले तर नक्कीच फरक पडू शकतो.
0: अगदी अगदी. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज विषय होता बदलती खाद्य संस्कृती आणि हृदयविकाराचा वाढता धोका. तज्ज्ञ होते सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि सुभाष शास्त्रकार यांचं, निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सचिन लाडोळे. आता मी शीतल डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.
2: ठीक है और उनका काफी रीइन्फोर्समेंट हो रहे हैं, उन बच्चों को ज्यादा इश्यूज और कंसर्न्स नहीं आते हैं. पर जहां पे पेरेंट्स ने खुद ने एक्सेप्ट नहीं किया कि मेरे बच्चे को ये कंसर्न है एंड पेरेंट और बच्चे के बीच का जो संबंध है वो सही नहीं है, तो बच्चों को कंसर्न्स आएंगे ही आएंगे. इट कैन बी उनको इन्फीरियोरिटी कॉम्प्लेक्स हो कि मेरे से कोई बात नहीं कर रहा है, मेरे से कोई क्यों नहीं बात कर रहा है, मुझे लोग अलग तरीके से क्यों ट्रीट कर रहे हैं, तो दैट कॉम्प्लेक्सिटी विल कम. पर ये तो हमारे साथ भी होता है कि समझो अगर हम कोई ग्रुप में गए और हमें लगा कि हाँ मुझे ये इंग्लिश भाषा बात करने नहीं आती और सबके सब इंग्लिश में बात करते हैं, तो वो तो हमको भी लगता है ये एक स्वभाव.

0: एफ एम बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच

0: असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
2: नमस्कार
1: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर

0: म्हणजे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे. पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
0: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
0: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM Band 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है।
1: तो ऐसा बोलो ना,
0: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान। ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे।
4: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बा भरणार?
3: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
5: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा, pmsuryaghar.gov.in वर।

0: एफएम बैंड 14.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता देण्यात आली असून या धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहे। या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे। मुंबईतल्या मालाड उपनगरात आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला। यासाठी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली। या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, आतिथ्य, आयटी आणि आयटीईएस क्षेत्रांशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। राज्याच्या क्रीडांगण विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले। काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे। या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास 18 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल। यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल या संदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली। न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती के नागपूर केंद्र से हम बोल रहे हैं। मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।

श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

0: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: चुलबुली नटखट फिर भी एकदम सादगी से भरी कलाकारा अदाकारा नूतन, जिनकी सादगी पे आज भी हमारा दिल घायल होता है, ऐसी फिल्म अभिनेत्री नूतन का आज जन्मदिन है. आइए सुनते हैं उनके नटखट अंदाज में अपने बचपन को छोड़ जवानी का स्वागत करने वाला ये गीत.

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

0: FM बैंड 14.6 मेगाहर्ट्ज़ पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला आभासी पद्धतीनं संबोधित करणार आहे। जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून या व्यासपीठानं जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी या संदर्भातल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियाच्या मधल्या सुमारे 70-75 देशातले 500 अधिक खेळाडू सहभागी होत आहे। अधिक महिन्यामुळे विवाह सोहळे आणि शुभकार्यांमध्ये घट झाल्यानं अकोल्यातील सराफा बाजारात मंदीचं वातावरण निर्माण झालंय। पूर्वी दररोज 6-7 कोटी रुपयांची होणारी उलाढाल सध्या सुमारे 3 कोटी रुपयांवर आली असून सोन्याची दैनिक विक्रीही 4-5 किलोवरून 1.5-2 किलोपर्यंत घसरल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यातील तारफैल परिसरातील रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेत सुमारे 150 घरं पाडण्यात आल्यानं शेकडो नागरिक बेघर झाले आहे। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन प्रभावित कुटुंबांच्या तातडीनं पुनर्वसनाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही परिक्षेत्रात T2 वाघिणीच्या शावकाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय. मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर T2 वाघिणीला तिच्या शावकांसह सुरक्षितपणे पकडण्यात आलं असून तिच्या एका शावकाला वैद्यकीय देखरेख आणि निगेसाठी परतवाडा ट्रान्झिट युनिटमध्ये हलवण्यात आलंय. या शावकाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा योजना नसल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय. यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी चौसाळा परिसराला भेट देऊन प्रगणकांकडून सुरू असलेल्या माहिती संकलनाची पडताळणी केली. नागरिकांनी जनगणनेसाठी खरी आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील कुंबली इथं शासकीय मका खरेदी केंद्रावरील अव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना गेल्या 9 दिवसांपासून वाहनासह प्रतीक्षा करावी लागत असून केंद्राबाहेर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याय. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी केंद्राला भेट देऊन प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

समितीला राष्ट्रीय स्तरावरील बाजार समितीचा दर्जा मिळाल्यानं विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी आज अर्ज मागे घेतला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसचे साहेबराव कांबळे, भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग आणि अपक्ष फारुख सय्यद यांनी अर्ज मागे घेतल्यानं चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार उरले, त्यामुळे निवडणूक अविरोध झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आज हजारो शेतकरी, महिला आणि मुलं बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचत दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसंच निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्यानं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 5 ते 21 जून दरम्यान तलाव, उद्यानं, धार्मिक स्थळं, दहनघाट आणि वारसास्थळांच्या स्वच्छतेसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलंय. लोकसहभागातून शहराचं हिरवं आच्छादन वाढवणं आणि स्वच्छता राखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलंय. सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्या वतीनं उद्या ग्रीन राईड सायक्लोथॉन आयोजन करण्यात आलंय. 0 मैल इथून सुरू होणाऱ्या या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात पोहोचवणं, नागरिकांमध्ये सायक्लिंगची संस्कृती रुजवणं तसंच पर्यावरण संरक्षण, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं हा आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकानं सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतःची सायकल आणि हेल्मेट सोबत आणणं बंधनकारक असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सीआयसीआर नीरी इथं उद्या दुपारी 12:15 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक
डॉक्टर राकेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत

जनजागृती, पर्यावरण पूरक जीवनशैलीला प्रोत्साहन आणि संस्थेच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसंच वायू, जल, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापन क्षेत्रातील विज्ञान आधारित उपाययोजनांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत सुमारे 12.35 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2.47 लाख रुपये आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 जवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेत 6 पाकिटांमध्ये गांजा आढळून आला. आरोपी दीपकला अटक करून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत वडसा गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी 6 आणि 7 जून रोजी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि तत्सम कामं करण्यात येणार आहे. या कामांमुळे बल्लारशा गोंदिया, गोंदिया बल्लारशा, गोंदिया वडसा तसंच वडसा चांदा फोर्ट या मार्गांवरील 7 मेमू आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची माहिती तपासण्याचं आवाहन केलंय. या कामानंतर वडसा यार्डचा थेट जोड गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाशी होणार असून त्यामुळे या भागातील रेल्वे संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात आज यवतमाळ जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये देखील वादळाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूर सह विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात आपल्या आवडीचा कार्यक्रम सांजधारा, आपली रेडिओ सखी रेशमा सोबत. आणि आजचा आपला विषय आहे आक्रमणाचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस. दरवर्षी 4 जून रोजी जगभर हा दिवस साजरा केला जातो. युद्ध, संघर्ष, हिंसाचार आणि दहशतवाद यांच्या छायेत अनेक निरागस बालके आपलं बालपण गमावतात. त्यांच्या वेदना, त्यांचे हरवलेले हास्य आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जागतिक पातळीवर जनजागृती करण्याचा हा दिवस आहे.

देवबाप्पा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत मुलांविषयी. मुलं म्हणजे उद्याचं भविष्य. त्यांच्या डोळ्यात असतात असंख्य स्वप्न, मनात असतात अनेक आशा. पण जेव्हा युद्धाची धग त्यांच्या आयुष्यापर्यंत पोहोचते तेव्हा ती स्वप्न राख होतात. जगातील प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण, शिक्षण, आरोग्य आणि प्रेम मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पण अनेक देशांमध्ये संघर्षामुळे मुलांना शाळा सोडाव्या लागतात, घरदार सोडून निर्वासित म्हणून जगावं लागतं, त्यांच्या आयुष्यातील निरागस्ता हरवून जाते. बालमनावर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची सावली पडू नये हा संदेश हा दिवस आपल्याला देतो.

जमले हो जमले या चित्रपटासाठी सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे जगातील सर्वात सुंदर दृश्य असतं. त्या हास्यामागे सुरक्षितता, प्रेम आणि विश्वास दडलेला असतो. जेव्हा हिंसाचारामुळे हेच हास्य हरवतं तेव्हा संपूर्ण मानवतेचा पराभव होतो. आज आपण शांततेचा संदेश देऊया, कारण शांतता असेल तरच मुलांचं भविष्य उज्ज्वल असेल. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे जगभरातील लोकांचे लक्ष युद्धग्रस्त आणि हिंसाचारग्रस्त मुलांकडे वेदणे, बालकांकडे वेदणे, त्यांचे हक्क, त्यांची सुरक्षा आणि त्यांचे शिक्षण यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. कारण मुलं कोणत्याही देशाची असोत, कोणत्याही धर्माची किंवा भाषेची असोत, त्यांचे अश्रू हे सारखेच असतात आणि त्यांची स्वप्नही सारखीच असतात.

श्रोते हो, सांजधारा कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत बालकांवरती. बालकांवरती होणारा अत्याचार, युद्धाचे परिणाम आणि हिंसाचार याविषयी समाजात जागरूकता निर्माण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आपल्या आसपासच्या मुलांप्रती प्रेम, आदर आणि जिव्हाळा जपूया, कारण प्रत्येक मुलाच्या स्वप्नातील डोळ्यातील स्वप्न सुरक्षित राहणं हीच खरी प्रगती आहे. मुलं म्हणजे उमलणारी फुलं, त्यांना योग्य वातावरण मिळालं तरच ती सुगंध पसरवतील. पण संघर्ष आणि हिंसाचाराच्या वादळात जर ही मुलं मिळालीत, सापडलीत, तर ही फुलं नक्कीच कोमेजतील. म्हणून आजचा दिवस आपण सर्वजण शांतता, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देऊया.

श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण आक्रमण आणि हिंसाचाराला बळी ठरलेल्या निरागस मुलांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षित, आनंदी आणि सन्मानपूर्ण आयुष्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. चला प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा संकल्प करूया. मुलांचे सुरक्षित बालपण हेच उज्ज्वल भविष्याचे खरे आश्वासन आहे. याच सकारात्मक विचारासह आजचा कार्यक्रम इथे संपवित आहे. मी आपली रेडिओ सखी रेश्मा, नमस्कार.

0: 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मीपूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा

0: तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो.
1: बर.
0: अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: ही
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर. पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर

0: आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माफ कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायची कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, पुणे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
3: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाईन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी. आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय. आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
1: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरसह हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.

0: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सौर कृषी पंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने काल देशात सर्वाधिक 10 लाख सौर कृषी पंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचलाय. पीएम कुसुम बी आणि मागील त्याला सौर कृषी पंपांतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी तब्बल 64% सौर कृषी पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभिमानास्पद कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. प्रतिबंधित पान मसाला गुटखा भेसळ अन्न पदार्थाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर 25 ते 31 मे या कालावधीत धडक मोहीम राबवली आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या या 7 दिवसांच्या कार्यवाहीत एकूण 1,58,28,677 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला तर 102 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे 9,86,00,000 मतदारांच्या नोंदणी पडताळणी करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती अद्ययावत करणार आहेत. प्रारूप मतदार यादी 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला अधिक आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समापन समारोह नागपुरातील रेशीमबाग मैदान इथं होत असून समारोप समारंभाला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय वर्गाच्या समापन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला प्रसिद्ध उद्योगपती उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिर्ला आणि भागवत यांनी डॉ हेडगेवार स्मृती मंदिरातील हेडगेवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं. हवामान. आज विदर्भात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 44.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून वर्धा इथं 42.5, अमरावती इथं 41.2, नागपूर इथं 42.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुनेंगे कार्यक्रम जय माला मुंबई केंद्र से कुछ पलों में.

0: आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्र से एफएम 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। आइए सुनते हैं मराठी में समाचार।
1: आकाशवाणी नागपुर धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समापन समारोह नागपुरातील रेशीमबाग मैदान इथं पार पडला। या समापन समारोहाला कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती। बिर्ला आणि मोहन भागवत यांनी डॉ हेडगेवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतंत्र पूर्व काळापासून ते आतापर्यंत प्रत्येक नागरिक आपत्तीच्या काळामध्ये राष्ट्र आणि समाजाच्या मागे खंबीरपणे उभा असतो असं कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली कार्यपद्धती अशा रीतीने विकसित केली आहे ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आपली विविधता टिकवून एकाच सूत्रामध्ये बांधले जातात। आज भारताच्या कुटुंब व्यवस्थेचे अध्ययन सर्व जगात होत असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी सांगितलं। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुयोग नगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे। या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर तसेच अपक्ष उमेदवार नरेश माणिकेश्वरकर आणि सचिन यशवंत कुंभलकर यांचा समावेश आहे। वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे। भारतातल्या वायव्य भाग ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभाग

0: सांगितलंय. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM 90.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. 8:45 पर आप सुनेंगे हिंदी में समाचार, जिन्हें अनुप्रसारित किया जाएगा दिल्ली केंद्र से. समाचारों की प्रतीक्षा कीजिए.
2: हम विविध भारती से बोल रहे हैं. कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

आशा भोसले के गाए इस गीत के साथ आज का बेला के फूल कार्यक्रम यहीं पर संपन्न होता है। एफएम 100 पूर्णांक 6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर हे विविध भारती केंद्र है। आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। मागील 24 तासात नागपूर आणि परिसरातील कमाल तापमान 42.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरी तापमानापेक्षा 1.5 अंशाने कमी तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविलं गेलं। वातावरणात आर्द्रता आणि सरासरी तापमान अनुक्रमे जास्तीत जास्त 42 तर कमीत कमी 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता आपण ऐकलात। एफएम 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 होत आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपले भेट होईल उद्या सकाळी 5:00।